नमस्कार. 105 शर्मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक येता न्यूज ऑन एआयआर आनी आकाशवाणी पणजी. आज वार बुधवार, भारतीय सौर दीस 13 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारच 3 जून 2026 सकाळची बरोबर 5:55 आनी 42 सेकंद जाल्ले आसात. इतल्यान आमी आयच्या दिसाचे सभेची सुरवात करतात. आयच्या या वितरावणीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. सुप्रभात.

0: मौसम विभाग ने आंध्र प्रदेश के तटवर्ती इलाकों गुजरात, ओडिशा, राजस्थान और पश्चिमी मध्य प्रदेश में गरज और तेज हवाओं के साथ वर्षा का अनुमान व्यक्त किया है। हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिमी उत्तर प्रदेश, सिक्किम में भी वर्षा की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत बरोबर 10 मिनिटांचेर ऐकूया पुष्पांजली भक्ती संगीताच्या कार्यावळीत 10 मिनिटांचेर 32 मिनिटांचेर कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आयच्या कार्यावळीत तुमका पंडित अरविंद पारेख हांचे सतारवादन ऐकूंक मेळटले। 7:10 कार्यावळ नमस्कार गोवा कातारांचा आस्वाद घेऊया 8:15 9:00 गीता सदाबहार 10:10 मराठी गीतांची कार्यावळ 11:05 ऐकूपाक रवात हिंदुस्थानी संगीत कोकणीतल्यान 12:05 कार्यावळ फोन इन अस्तुरी फोन इन लायव्ह कार्यावळीत आयचो विषय आसा मॉडर्न लायफस्टायल अँड ओरल हेल्थ म्हणजेच आधुनिक जीवनशैली आणि तोंडाची भलायकी मुखेल सोयरे डॉ शिरीष वल्लभ कामत आणि सादरीकरण चारुशिला देसाय हांचे कातारां 2:00 ऐकूपाक रावात मराठी गीतां 2:32 जूक बॉक्स आरजेस चॉईस 3:00 डान्स हिट्स 4:05 जाल्यार 5:10 इन टॉप गियर 5:35 मराठी गीतांची कार्यावळ 6:05 रेनबो सांज 7:10 ऐकूपाक रावात केंद्रीय सरकारच्या 12 वर्सांच्या पुरायपणान आयचो खास कार्यावळ आयची खास कार्यावळ या श्रंखलेतलो आयचो विशय आसा मध्यम वर्ग कल्याण दिल्ली केंद्रावेल्यान ही कार्यावळ संक्षेपीत करतली 7:45 हिंदी फिल्मी गीतां 8:00 कार्यावळ कातारांची जाल्यार 8:30 गीतां सदाबहार 9:00 प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर 9:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ वॉट्स हॉट 10:05 फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ आणि 11:10 द फील गुड आर तर ही आशिली रुपरेषा आज आमच्या FM रेनबो सेवेन वितरावचेल्या मुखेल अशा कार्यावळीची जाणून घेऊया आमच्या महादेव चॅनलाच्या मुखेल अशो कार्यावळी 10:45 शतकामत्यांक माहिती गोरवां खावड डॉ राजेंद्र प्रभुगांवकर हांणी दिल्ली माहिती तुमकां ऐकूपाक मेळटली 10:50 संजीवनी कार्यावळीत दात आनी आहार डॉ श्यामा सिंगबाळ हांणी दिल्ली माहिती 7:30 शुभप्रभात कार्यावळीत अर्थ उद्देग सादर करतले महेंद्र देसाय आणि त्याच्या उपरांत आवयच्या दुधाचे फायदे डॉ मनीषा कामत हांचे कडल्यान ही माहिती तुमकां ऐकूपाक मेळटली 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित श्यामदास मिश्रा हांचे गायन 12:05 फोन इन अस्तुरी आयचो विषय आधुनिक जीवनशैली आणि तोंडाची भलायकी डॉ शिरीष वल्लभ कामत हे आयचे मुखेल सोयरे आणि सादरीकरण चारुशिला देसाय

0: Tới hình chị.
1: साडे पाच वराचेर युववाणी मराठीतल्यान शास्त्रीय गायन युगिता उल्हास रायकर हांचे. सात वराचेर तिनी सांजा कार्यावळींत अनंत काणेरकर लघुनिबंध डॉ सचिन कांदोळकर हांचे भाषण. आनी साडे सात वरांचेर चावडेर कार्यावळींत ऑयस्टर अळमी उत्पादन पंकज मापारी हांचे कडल्यान हे उलोवप तुमकां आयकूंक मेळटले. साडे आठ वरांचेर हिंदी कार्यावळ आधुनिक जीवन प्रायोगिकी भारत डॉ शुभ्रता मिश्रा हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. तर ही आशिल्ली रुपरेषा आज आमच्या एफएम तशेंच म्हादय चॅनलाची. आयकून कांय खिणांत आयकुया पुष्पांजली. आकाशवाणी पणजी 11:10 जाल्ली आसात. मोगळ्याक म्हयनो तुमकां सगळ्यांक येवकार. लाव घेवया भक्ती संगीताचो. आमच्या आयुष्यात दर एक दीस नव्यान येता. काळके राती फाटल्यान हो दीस आमच्या आयुष्यात हाडपाक ज्या विधात्याचो हातभार आसा ताका नमन करूया. ताका शरण वचून आयच्या दिसाची सुरवात आमी करूया.

हे देवा परमेश्वरा, तू या सृष्टीतल्या कणाकणात असता झाडापेडांनी, आमच्या वाऱ्यात, आमच्या हवेत, आमच्या उदकांत आणि आमच्या या सृष्टीतल्या दर एका तत्वांत तूच तूं, कारण ही सृष्टी तुजीच, तूच या सृष्टीचो रचणार.

हे देवा परमेश्वरा, तू विद्या, शक्ती आणि बुद्ध या सगळ्यांचेच प्रतीक, कारण तुझे कडल्यानच हे सगळें आत्मसात करपाक आमकां शक्त मेळटा, आमकां बळगें मेळटा.

0: आणि या देशभक्तीपर गीतान आईची ही पुष्पांजली कार्यावळी हंगात सोंपता. या कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात. 4:30 जाल्ली आसात. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.
1: नमस्कार, ह्यो आसा काय मुखेल खबरो. दिल्लीची भेट फळादीक जाल्ल्याचे मुखेलमंत्र्यांनी सांगले. उत्तर गोय जिल्लोधिकारी अंकित यादव हांच्या येजमानकी खाला उत्तर गोय खातीर जिल्लो पातळीची समितीन रान हक्क कायदो 2006 खाला सादर केल्ल्या दाव्यांचो नियाळ घेतलो. मंत्री रोहन खंवटे हांणी काल पर्वरे टाऊन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोय सरकाराच्या पुरातत्व खात्याच्या वतीन साखळे वाठारांत आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्याचे नूतनीकरण कामाचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर जातले. उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयऱ्यान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हजर आसतले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकिनेस पालेसाच्या सभाघरांत 5 जूनाक सांजवेळा 4:30 सूर संगम ही संगीत आनी पारंपारीक नाचाची कार्यावळ आयोजित केल्या. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन मागला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी मगळ्याक पानो बरोबर 11:32 ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज तुमकां आयकुपाक मेळटले पंडीत अरविंद पारीख हांचे सितारवादन. आपल्या सितारवादनात ते सादर करतात राग तोडी. तर ऐकूया पंडीत अरविंद पारीख हांच्या सितारवादनात राग तोडी.

मंगळ ऐक बेनो, भारतीय संगीताच्या मळार आपले खाशेले स्थान दाखोवपी गान सरस्वती किशोरी आमोणकार. भारतीय संगीतांत आशिल्ले मुख्य स्वर 12, पुणून ह्या 12 स्वरांनी असंख्य अशे सुरावळींनी ह्या विश्वाक भारतीय संगीताचे व्हडपण दाखोवन दिवपी म्हणजेच गान सरस्वती किशोरी आमोणकार. सूर हो उलयता, संगीत हे एकामेका कडेन उलोवपाचे माध्यम. खरे म्हळ्यार तांची आवय मातोश्री विदुशी मोगुबाई कुर्डीकर, जांका गोंयकार माई म्हणून ओळखतात, गोंयच्या मातये कडेन खूब खूब लागीचे नाते जोडपी ह्यो व्हड विश्वाक वेंग मारिल्ल्यो कलाकार. आणि म्हणूनच तांचे आगळे वेगळे महत्व जाणा जाऊन घेता आसतना पुराय जगान तांकां तांगेल्या राग संगीता खातीर आपणायल्ली आणि ह्या राग संगीतात भरिल्ली भक्ती श्रद्धा आणि ह्या श्रद्धेत आशिल्ले एक आगळे वेगळेपण ह्या संसाराक दाखोवन दिले ते आमच्या गान सरस्वती किशोरी आमोणकार हाणी. तांकां आमचो मानाचो मुजरो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर

0: नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात तुमका सगळ्यांक. माई मगाच चौर बेबरीत येवकार. नमस्कार गोवा कार्य वाईत मोगळ्याक पेनो सूर्यदेवान आपली किरणां फाकोवन आया धर्तरेचेर आपली किरणां फाकयल्यात आनी प्रकाश आमच्या आयुष्यांत हाडला. आयकुया विचार किरण, फाकोवया आमच्या विचारांचे किरण आमच्या आयुष्यांत.
1: भगवान महावीरांची शिकवण. तुमच्या आत्म्या परस व्हड शत्रू कोण ना. खरे शत्रू तुमच्या भितरूच असात. राग, अहंकार, लालसा, तिरस्कार, त्याच खातीर झगडपाचे आसत तर स्वतःकडेच झगडात. स्वतःचेर जो जैत मेळटलो तो आनंदाचो आणि आनंदाचोच धनी जातलो. स्वतः भितरल्या दोशाक लागून मनीस दुःखी जाता आणि गुणाक लागून सुखी. देखूनच आत्म वळखप आणि ताजेर जैत मेळप हे खूप गरजेचे आहे.

0: खंयच्याय गजालीची जर बोणी बरी जाली जाल्यार सगळो दीस बरो वता खंय, अशाच एका सुंदर विचारान आमची दिसाची सुरवात जाल्ली आसा. तर मुगळे पेनू आमच्या आयच्या दिसाचे खाशेलपण आमी जाणून घेऊया, ऐकूया दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: माउंटबॅटन हांणी प्रत्येक नेत्याकडेन स्वतंत्रपणान प्रदीर्घ अशी चर्चा केली. सगळ्याच नेत्यांचो विश्वास तांणी जिखलो. आकर्षक व्यक्तिमत्व आणि थंडसायेन विचार करपाचो युक्तिवाद ही तांची शैली. भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि बाकीच्या व्हायसरॉयांच्या तुलनेन माउंटबॅटन हांकां मेळिल्लो विशेष अधिकार, हाचे खातीर तांकां हो निर्णय घेवप शक्य जालें. भारतान चिघळपी परिस्थिती लक्षांत घेवन 3 जून 1947 हे दिसा भारत आणि पाकिस्तानाच्या फाळणीची योजना मुखार आयली. त्याच वेळार तांणी 15 ऑगस्ट 1947 हे दिसा भारताक स्वातंत्र्य दिवपाची घोषणा केली. आयचेच हे दिसा 1950 वर्सा मॉरिस हेझोंग आणि लुईस लेचनेल हांणी अन्नपूर्णा ह्या शिखराचेर यशस्वी अशी चढाय केली. आयज आमी याद काडटा ऑपरेशन ब्लू स्टार हाची, जे 3 जून 1984 ह्या दिसा घडले. भारतीय सैन्यान अतिरेक्यांक धांवडावन उडयले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातल्यान. ऑपरेशन ब्लू स्टार हे 3 जून ते 6 जून 1984 ह्या दिसांनी घडले शीख दहशतवादी आणि भारतीय लष्करा मदीं. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरांत चकमक घडली. 3 जून 1984 हे दिसा भारतीय सैन्यान मंदिरांत घुसून अतिरेक्यांक धांवडावन घाले. हाकाच ऑपरेशन ब्लू स्टार अशें म्हणटात. आयज जल्मल्ले चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबुराव पेंटर, तांचो जल्म कोल्हापुरांतलो 3 जून 1890 ह्या दिसाचो. प्रतिमा चित्रणातले कौशल्य आणि रंगभूमीवेले नेपथ्य आणि पडद्या फाटलो कलात्मक असो लौकीक तांकां फावो जालो. तांणी 1 डिसेंबर 1917 हे दिसा महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. कल्पकता, भव्यता आणि बायलांनीच केल्ल्यो स्त्री भूमिका ह्या आदारान सौरत्री हो पयलो मूक चित्रपट तांणी काढलो. ताचे उपरांत तांचे चित्रपट म्हळ्यार सिंहगड आणि सावकारी पाश असो हो कला महर्षी. आयज तांचो जल्माचो दीस. आयज आमी याद काडटा खान अब्दुल गफार खान हांची, जांकां सरहद गांधी म्हूण वळखताले. आयज तांचो जल्माचो दीस 3 जून 1890 वर्सांतलो. सरहद गांधी ह्या नांवान वळखुपी खान अब्दुल गफार खान हांकां बादशाह खान म्हणूनय वळखताले. भारतरत्न पुरस्कार मेळोवपी ते पयले अभारतीय. आयज जल्मल्ले तामिळनाडूचे 15वे मुख्यमंत्री एम करुणानिधी. ते एक भारतीय लेखक आणि राजकारणी. भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडीस हांचोय जल्म आयचोच 3 जून 1930 वर्सांतलो. कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू अशी तांची वळख. भारताच्या समाजवादी चळवळींतले ते महत्वाचे असे नेते. केंद्रीय मंत्री या नात्यान उद्योग, रेल्वे आणि संरक्षण ह्या खात्यांसयत अनेक खात्यांचो कार्यभार तांणी सांभाळो. उद्योगपती सर दोराबजी टाटा हांचो आयज स्मृतीदीस. दोराबजी हांणी टाटा पॉवर हायड्रॉलिक कंपनीची स्थापना केल्ली. भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे 3रे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हांचोय आयज स्मृतीदीस. गोपीनाथ मुंडे हे भारतीय राजकारणी. 1995 ते 1999 ह्या काळांत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आशिल्ले, तशेंच गृहमंत्री सुद्धा आशिल्ले. तर ह्यो आणि अशो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 3 जून.
1: दिन विशेष.

दिनविशेष आयच्यो खास अश्यो घडामोडी आमी जाणून घेतल्यो या सेगमेंटातल्या 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ. नमस्कार गोवा.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. साळ न्हंय तशेंच सांतिनेज खारेज नितळ करपा खातीर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांचे कडेन निधीचेर चर्चा जाली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. दिल्लीन केंद्रीय मंत्र्यां कडेन चर्चा केले उपरांत मुखेलमंत्री सावंत काल गोंयांत पावले. दिल्ली सावन गोंयांत आयले उपरांत तांणी ही माहिती दिली. रिते आशिल्ले मंत्रीपद बेगीनूच भरतले अशें तांणी सांगले.
1: भुपेन यादवजीक म्हळ्यार वेरियस रिलेटेड इश्यूज ऑफ द गोवा हे तांच्या कडेन पेंडींग आशिल्ले. ताज्या संदर्भात डेफिनेटली हे प्रॉमीस टू रिझॉल्व डेट. जे सी आर पाटील जे जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आसात तांकां मेळ. गोव्यातल्या संदर्भातले जलशक्तीचे वेरियस इश्यूज आशिले. अप्रॉक्सिमेटली 264 crore rupees हे सँक्शन जाल्या आनी जुन्या डॅम आनी रिनोव्हेशन सगळे फंड्स डायरेक्ट फायनल स्टेजीचेर रिलीज जावं ना. प्रोविजनल सँक्शन जाल्ले आनी ताज्या भायर जे वी आर सेंडींग द प्रपोजल्स नदी शुद्धीकरण प्रकल्प आसा ताच्या अंतर्गत स्पेशली द साळ रिव्हर हाजोय आम्ही प्रोजेक्ट रेडी करतात. तोय दॅट इन्क्लुडींग द सांतिनेज नाला ताजो डीपीआर आणि हे रेडी करपाक घेतला. इन फ्युचर हे दोन्ही प्रोजेक्ट कन्सल्ट करपाक ताज्या संदर्भात डिस्कशन त्याच्या कडे आशिले. पण डेफिनेटली दिल थिंक पॉझिटिव्हली.
0: इतले मजगती प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी लेगीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सरचिटणीस बी एल संतोष हांचे कडेन विधानसभा वेंचणूक तशेंच संघटने विशीं म्हत्वाची चर्चा केली. ते लेगीत गोंयांत पावले. गोंय सरकाराच्या पुरातत्व खात्याच्या वतीन साखळे आशिल्ल्या इतिहासीक किल्ल्याच्या नूतनीकरण कामाचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर जातले. या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हजर आसतले. तांच्या सांगातान मानाचे सोयरेन पुरातत्व खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकार, साखळे नगरपालिकेच्यो नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परोम, उपनगराध्यक्ष दयानंद वोरयेकार आनी थळावे नगरसेवक आनंद काणेकार हजर आसतले. मंत्री रोहन खंवटे हांणी मंगळारा पर्वरे टाउन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोंया खातीर हो एक प्रतिश्ठीत प्रकल्प अशें तांणी म्हळें.
2: Town Square is a central project supported by the central government, one of the iconic projects for Goa and coming up in Porvori. ज्या जाग्यार बिल्डिंगो येऊन सोदताल्यो त्या जाग्यार आम्ही ते बिल्डिंगो कोर्टान वचून मुख्यमंत्र्याच्या आधारान कन्सल्ट करून वी आर कमिंग विथ टाउन स्क्वेअर प्रोजेक्ट. एम्बिशियसली वी आर लुकिंग एट द प्रोजेक्ट टू बी कम्प्लिटेड बाय ऑगस्ट इन ऑल एस्पेक्ट्स. थोडे सप्लायज मातशे कन्स्ट्रेन आशिल्ले बिकॉज ऑफ द वॉर सिच्युएशन थोडे सप्लायज घालपाक. बट दीस आयकॉनिक प्रोजेक्ट काल इन्स्पेक्शन करतकच मोस्ट ऑफ द थिंग्स एरियाज जेन्ना आम्ही पळयला वी आर सीम्स टू बी ऑन ट्रॅक. सर्टन एरियाज may need to be tweaked a bit so that we are in tune with the timelines. Labor madhi problem ashille because of elections, because of certain issues, te tani parat mobilize kelle asa.
0: दशका सावन वाट पळोवपी वास्को सड्या वेल्या गोंय पुनर्वसन मंडळाच्या हाऊसिंग इस्टेटांतल्या 350 मायज फामिली खातीर म्हत्वाची घोषणा काल जाल्या. फुडल्या 1 महिन्या भितर या घरांचो मालकी हक्क तांच्या रहिवाशांक दितले अशें गोंय पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष राजेश फळदेसाय हांणी मंगळारा जाहीर केला. ह्या म्हत्वाच्या निर्णया उपरांत मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे उपकार मानल्यात. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांच्या अध्यक्षतेखाला उत्तर गोंय खातीर जिल्लो पातळेचेर समिती रान हक्क कायदो 2006 खाला सादर केल्ल्या दाव्यांचो निकाल नियाळ घेतलो. 70 तालुक्यांतल्या मोरले गांवांतल्यान वट्ट 37 दावे निकालान काडपा खातीर घेतिल्ले. तातूंतले 26 दावे मान्य जाले जाल्यार 11 दावे वैयक्तीक सुनावणीन अतिरिक्त कागदपत्र सादर करपा खातीर परतून उपविभागीय पावण्याच्या समिती कडेन धाडले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवीं माकिनीज पालेसीच्या सभाघरांत 5 जूनाक सांजवेळ 4:30 सूरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नाचाची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळींत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळावरवीं फुगडी सादर जातली. राया साश्ट हांगाच्या एड्रियन सिक्वेरा आनी सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. हवामान खात्यान आज राज्यांत गडगडाटा सयत जोगला मारून पावस पडपाची शक्यताय उक्तावन येलो अलर्ट जारी केला. राज्यांत आज चडांत चड तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27 ते 28 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. एसएजी म्हापशा पंगडान राज्य पांवड्यावेली वेटलिफ्टींग सर्तीन सांघिक वस्तादपण मेळयले जाल्यार एसएजी कांपाल पंगडाच्या गोरक्षनाथ वाळफेकराक आयर्न मॅन किताब फावो जालो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7:00 सांग.

105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. तर मग एक न्हू जर्मन आविश्कारक कार्ल वॉन ड्रेस हाका पयली सायकल तयार केल्ल्याचे श्रेय दितात. स्विफ्ट वॉकर ह्या नांवान नांवाक आयिल्ले ते यंत्र 1817 वर्सा रस्त्यार देंवले, पूण सुरवेच्या काळांत सायकलीक पॅडल नाशिल्ले आनी तिची फ्रेम लाकडाची आशिल्ली.

केवल वल्नाच्यांचे आवाजातले हे गीत आम्ही ऐकले. तर फ्रेंच मेकॅनिक पियर लॅलामेंट आणि पियर मिशॉक्स हांणी पहिली पॅडल आशिल्ली सायकल तयार केली आणि ही पॅडल्स फुडल्या टायरांत जोडिल्ली. पूण आतां सायकलीची फ्रेम लाकडाची न्हय तर लोखणाची जाल्ली आणि धातूचे टायर आणि लाकडी चाका अशी ती एकंदरीत मंडावळ आशिल्ली. पूण सायकल एकंदरीत चलोवप्याक त्रास दिवपी आशिल्ल्यान ताका बोन शेकर अशेंय म्हणटाले. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळी नमस्कार गोवा.

देवकी पंडितांच्या आवाजात हे गीत मी ऐकले. मोगळेक बनो 1885 वर्स सायकली खातीर वेगळे वळण दिवपी आशिल्ले जॉन कॅम्पस्टेली हाणें इंग्लंडांत सेफ्टी सायकल रोवर सेफ्टी सायकल ही पद्दत सोदून काडली. चलोवपांत ही क्रांती हाडली. हाका लागून आर्विल्ल्या सायकलीचो नमुनो स्थापन जालो जातूंत दोन समान चाकां सकयल बसका आनी फाटल्या चाकाक शक्त दिवपी सांखळी अशी रचना आशिल्ली. ह्या मॉडलाक सेफ्टी बायसिकल ही मान्यताय संवसारभर मेळ्ळी आनी तोच पॅटर्न आमी आज फॉलो करतात. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुमी आयकतात कार्यावळ नमस्कार गोवा.

नमस्कार. गोवा कार्यावळ तुम्ही एकदा 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो चॅनलाचेर जॉनिता गांधी यांच्या आवाजात ऐकूया दंगल फिल्मातल्यान हे गीत.

0: 1888 वर्स आयले न्युमॅटीक टायर्स घेवन आनी जॉन बॉय डनप हाणें फुगोवपाक येवपी रबर टायराचे पेटंट तयार केले. ह्या आविश्कारान सायकल खरखरीत रस्त्याचेर चलपाक सक्षम जाली वाहन म्हणून थारले आनी पर्याय आयलो घोड्यां खातीर वाहन म्हणून. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो तुमी आयकल्यात कार्यावळी नमस्कार गोवा. कार्यावळींतले हे निमाणे गीत ह्या खिणाक ऐकुया हांव अंजली तुमचो. ह्या कार्यावळींत आशिल्ले कांय खिणात बरोबर 8 वरांचेर आयकुपाक रवात समाचार प्रभात आमच्या दिल्ली केंद्रा वेल्यान.
1: जिया डोले हौले हौले क्यों ये डोले जानू ना.
2: Not bad. अब ये सुनो.

सो ननिंगमान श्रेया घोषाल हांचो जोडस्वर परिंता फिल्मातल्यान हे गीत आनी मोगा एक पेनो इतल्यान ही नमस्कार गोवा कार्यावळ हांगा सोंपता. हांव अंजली तुमचो ह्या कार्यावळींतल्यान निरोप घेता. तुमचो दीस बरो वसूं हीच देवा कडेन मागणी करता. तर मोगा एक पेनो बरोबर 8 वरांचेर आयकुपाक रावात समाचार प्रभात. आमी सुरक्षीत करतात आमच्या दिल्ली केंद्रा वेल्यान. आमी मेळटली परत 8 वरां 15 मिनटांचेर कातरांच्या कार्यावळींत. देव बरें करून.

येवकार कातारांच्या कार्यावळीत 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात आमच्या या चॅनलाचेर. आस्वाद घेऊया लुझियानच्या आवाजात तुझा मोग.

0: प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. वेनेझुएलाचे वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीस आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्णा येवजण चालीक लायतले. जर्मनीतल्या विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रान्झिट विजाची अट आयज सावन करतले रद्द. आनी बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनांत जाल्ल्या तिसऱ्या आनी निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारून 3 खेळांच्या खेळामेळ 2-1 अशे जैत जोडले. आतां पुराय खबरो. वेनेझुएलाचे वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. तांचे वांगडा एक उचेल्या पांवड्यावयले शिष्टमंडळ लेगीत आसतले. हे दौऱ्या वेळार त्यो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे बरोबर द्विपक्षीय चर्चा करतल्यो. वेपार, गुंतवणूक, उर्जा, भलायकी आनी वखदां निर्माण मळार सहकार्य वाडोवपा खातीर दोनूय वटेन चर्चा जातली. भारतीय भौशीक क्षेत्रांतल्या कंपन्यांनी वेनेझुएलाच्यो उर्जा क्षेत्रांत बरे तरेन गुंतवणूक केल्या अशी माहिती विदेश मंत्रालयान दिल्या. हे दौऱ्या वेळार भारत आनी वेनेझुएला हांचे मदले द्विपक्षीय संबंध आनी घटमूट करतले. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के सोपूत घेतले. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आयज सांजे 4 वरांचेर बंगळुरूतल्या लोकभवनांत शिवकुमार आनी नव्या मंत्रिमंडळांतल्या वांगड्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दितले. सिद्धरामय्या हांणी मुखेलमंत्री पदाचो राजिनामो दिल्या उपरांत कांय दिसांतूच शिवकुमार हांची हे पदाचेर नियुक्ती केल्ली. हे घडणुकेक लागून कर्नाटक काँग्रेस मदीं सत्ते खातीर बरेच तेंपा सावन सुरू आशिल्लो संघर्श सोंपलो. 2023च्या विधानसभा वेंचणुकेंत पक्षाक जैत मेळिल्ले तेन्ना सावन शिवकुमार हे मुखेलमंत्री पदाचे एक मुखेल दावेदार म्हूण पळयताले. मजगतीं काँग्रेसीन कर्नाटकचे ज्येष्ठ फुडारी सिद्धरामय्या हांच्या पक्षाच्या सर्वोच्च निर्णय निर्धारक समिती आशिल्ल्या काँग्रेस कार्यसमितीचेर नियुक्ती केल्या. पक्षाच्या फुडाऱ्यांकडून घेतिल्लो हो निर्णय एक महत्वपूर्ण संघटनात्मक पावल मानतात. शिक्षण हे सशक्तीकरणाचे एक बळिश्ठ साधन, कारण तातूंतल्यान व्यक्तींक आत्मनिर्भर, जागृत आनी सक्षम जावपाक मजत मेळटा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. काल नवी दिल्लीत शिश्यवृत्ती येवजणेच्या आदिवासी लावार्थ्यांक कडेन उलयतना राष्ट्रपतींनी हे सांगले. समाजातले सगळे वर्ग भौशीक, आर्थिक, शिक्षणीक नदरेन फुडें पावल्या उपरांत खरी उदरगत जावंक शकता. सरकारी शिश्यवृत्ती येवजण्यांनी उच्च शिक्षण आनी नव्यो संद मेळून दिवन आदिवासींच्या जिवितांत बदल घडोवन हाडला अशें तांणी मुखार सांगले. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळावरवी ऑन स्क्रीन मार्कींग प्रणाली खातीर सेवांच्या खरेदी कडेन संबंधीत गजालींची तपासणी करपा खातीर केंद्र सरकारान एक वांगडी समितीची स्थापना केल्या. हे समितीचे अध्यक्षपद क्षमता विकास आयोगाच्यो अध्यक्ष एस राधा चव्हाण करतल्यो. ही समिती 1 महिन्याच्या आत कार्मीक आनी प्रशिक्षण विभागाक आपलो अहवाल सादर करतली. मजगतीं मंडळान काल येत्ता 12वेच्या विद्यार्थ्यां खातीर स्कॅन केल्ल्या उत्तरपत्रिकांमधल्यो चुको तपासपा खातीर आनी उत्तरांचें पुनर्मुल्यांकन करपा खातीर एक ऑनलायन पोर्टल सुरू केला. जांकां तांच्या तपाशिल्ल्या उत्तरपत्रिकांच्यो स्कॅन केल्ल्यो प्रती मेळूंक ना त्या विद्यार्थ्यां खातीर ही सुविधा उपलब्ध आसात. लग्न जाल्ल्या चलयांक अनुकंपा पांवड्याची नियुक्ती न्हयकारूंक शकना अशें मत सर्वोच्च न्यायालयान मांडला. न्यायालयान म्हळां, लग्न जाल्ल्या चलयांक परिवाराच्या व्याख्येतल्यान पयस करप हे स्पश्टपणान मनमानी, अवास्तव आनी घटनाबाह्य आसा. न्यायमुर्ती PS नरसिंह आनी न्यायमुर्ती आलोक आराधे हांच्या खंडपीठान अलाहाबाद उच्च न्यायालयाचो एक आदेश रद्द करतना हे निरीक्षणाची नोंद केल्या. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्णा येवजण चालीक लायतले. हो एक व्हड सामाजीक कल्याणकारी उपक्रम आसा. मुखेलमंत्री शुभेंदू अधिकारी हे ह्या येवजणेचे औपचारीकपणान उक्तावण करतले. पयल्या पांवड्यार आयच्यान लावार्थ्यांक थेट बँक खात्यांत 3,000 रुपया मेळपाक सुरवात जातली. सुरवेक 2 कोटी बायलांक हे येवजणेचो लाव जातलो असो अदमास आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

जर्मनीतल्यान विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रांझिट व्हिजाची अट आयज सावन रद्द करतले. भारतान हे निर्णयाक येवकार दिला. हे नवीन व्यवस्थेक लागून भारत आनी जर्मनी हांच्या मदले लोकांमदले संपर्क आनी संबंध आनी घटमूट जातले अशें विदेश मंत्रालयान एका सोशल मिडिया पोस्टात म्हळा. ह्या वर्सा जानेवारी म्हयन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हांच्या भारत दौऱ्या वेळार ही घोशणा केल्ली. आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 भेटोवपाचो सुवाळो जातलो. देशभरातल्या 42 उत्कृश्ट पंचायतींक हे पुरस्कार दितले. ह्या सुवाळ्या वेळार दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गाखाला 34 ग्राम पंचायतींक आनी नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गातले 8 पंचायतींक पुरस्कार दितले. पुरस्कार प्राप्त पंचायतींचे मुखेली तांच्यो सर्वोत्तम कार्यपद्धती आनी कामगिरी ह्या विशीं सादरीकरण करतले. सुरतातल्या बारडोली शारा लागसार महाराष्ट्र राज्य रस्तो येरादारी विभागाच्या 2 बसींची टक्कर जाल्ल्यान 8 जणांक मरण आयले जाल्यार 15 परस चड जाण जखमी जाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुके विशीं खर दूख उक्तायला. राष्ट्रपती मुर्मू हांणी मरण आयिल्ल्या परिवारा प्रती दूख उक्तायले आनी जखमींच्या बऱ्या भलायके खातीर प्रार्थना केली. उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी पिडेस्त परिवाराक शक्त आनी धैर्य मेळचे हे खातीर प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विशीं दूख उक्तायले. तांणी प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधींतल्यान मरण आयिल्ल्या परिवाराक दरेकी 2 लाख रुपया आनी जखमी जाल्ल्यांक दरेकी 50,000 रुपयांची मजत जाहीर केल्या. सरकारान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 खातीर नामांकनां जाहीर करपाक सांगल्यात. हो एक प्रतिश्ठीत पुरस्कार आसा. वेगवेगळ्या मळांनी असाधारण योगदान दिवपी भुरग्यांक राष्ट्रपतींच्या हस्तुकी हो प्रदान करतात. नामांकनां सादर करपाची निमणी तारीख 31 जुलय मेरेन आसा. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान कळीत केला की नागरिकांकडच्यान येतात ती नामांकनां फकत नॅशनल अवॉर्ड्स पोर्टल वरवींच स्विकारतले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मेकॅनिस पॅलेसच्या सभाघरात 5 जुनाक सांजे 4:30 वरांचेर सुरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नृत्याची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकार आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळावरवी फुगडी सादर जातली. रया साश्टीच्या एड्रियन सिक्वेरा आनी सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. हवामान. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, आंध्र प्रदेश आनी तेलंगणा हांगा आयज गडगड आनी वीज पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. फुडले 2 ते 3 दीस केरळ आनी माहे हांगा व्हड पावस पडटलो असो अदमास लेगीत हवामान खात्यान उक्तायला. फाल्यां मेरेन अंदमान आनी निकोबार जुवे, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, कोकण, गोंय, लक्षद्वीप, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, उत्तराखंड, अस्तन उत्तर प्रदेश आनी ईशान्य वाठारांतूय वीज आनी खर वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. खेळात. बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनांत जाल्ल्या 3रा आनी निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारोवन 3 खेळांच्या खेळामेळ 2-8 अशें जैत जोडले. पयली फलंदाजी करताना भारतान निर्धारित 20 षटकात 5 बाद 180 धांवड्यो केल्ल्यो. उपरांत इंग्लंड पंगडान 88 षटकात दिल्ले 184 धांवड्यांचे मोग पुराय केले. एलिस कॅप्सी हिच्या बेस बऱ्या खेळाक लागून तिका प्लेयर ऑफ द मॅच आनी प्लेयर ऑफ द सिरीज म्हूण घोशीत केले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. वेनेझुएलाचो वावुरपी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आयज सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार आसतल्यो. काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी डी के शिवकुमार आयज कर्नाटकचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. अस्तंत बंगाल सरकार आयज सावन अन्नपूर्ण येवजण चालीक लायतले. जर्मनीतल्यान विमानान प्रवास करपी भारतीय नागरिकां खातीर ट्रान्झिट व्हिजाची अट आयज सावन करतले रद्द. आनी बायलांच्या क्रिकेट सर्तीत टॉन्टनांत जाल्ल्या 3रा आनी निमण्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंड पंगडान भारताक 6 गड्यांनी हारोवन 3 खेळांच्या खेळामेळ 2-8 अशें जैत जोडले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाईव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच

0: तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

105.4 MHz FM रेनबो 9:31 आणि 54 सेकंद झाले असतात आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आणि कार्यावळ असा सदाबहार गीतांची कार्यावळीत या खेळाक ऐकूया एक दुजे केलीये फिल्मा खातीर हो जोड आवाज लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम हांचो

अच्छा, भोसले ह्यांच्या स्वरातलं हे गीत आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल कार्यावळीत या खेळाक ऐकूया. लता मंगेशकर ह्यांचो स्वर बेताब फिल्मा खातीर हे गीत, शबीर कुमार ह्यांचे संगीत.

बेताब फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो स्वर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कार्यावळीचा सदाबहार कार्यावळीत या खिणाक ऐकूया नितीन मुकेश आणि साधना सरगम हांचो जोड स्वर खुदगर्ज फिल्मा खातीर राजेश रोशन संगीतकार आणि गीतकार इंदिवर

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पंचकेंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 10:10 वाजलेली आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी गीतांच्या कार्यक्रमात. ऐकूया अरुण दाते यांचे स्वर.

श्रोते हो, जीवन हे नात्यांच्या सुंदर वळणाने भरलेले आहे. प्रत्येक नातं आपल्याला नवीन दृष्टिकोन देतं आणि दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात.

जय श्री शिवराम व रवींद्र साठे यांचे जोड स्वर आपण ऐकलेत. या गीतासाठी 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवरून आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. श्रोते हो, आयुष्य हे एक चित्र आहे. निसर्गाने आपल्याला दिलेल्या आपल्या आवडत्या रंगाने आपण आपलं आयुष्य रंगवूया.

गीताबरोबरच आजचा आमचा मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. एकशे पांच चार मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची असा एफ एम रेनबो सेवा अकरा वर जायत आयिल्ले आसात. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आतां आमी सक्षेपीत करतात.

शब्दांत कसे सांगू तुला भाव माझ्या मनातले हे सगळ्या तुका किती तरी सांगपाक जाय पण माका दिसता सांगच्या पहिली तुवें ते समजूक जाय कारण समजणे वाली को सिर्फ इशारा ही काफी होता है खऱ्यानीच सांगता तुका किती तरी सांगूक जाय पण कसे सांगू तू सामकारा येताच काळीज माझे धडधडटा हांव माझे माकाच विसरता हे असे कित्याक जाता असुये घडये हाकाच प्रेम म्हणतात काय कितें

0: NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
1: ऑफिशियल प्रसार भारती एप तशेंच लायव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा एप डाउनलोड जातकच तुमकां जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाशा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.
2: पुरुषोत्तम पै हांच्या आवाजात आता ह्या उपरांत ऐकूया के अनंत भट हांचे हे गीत.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाईप करात

एफएम रेनबोची वितरावणी आणि आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 12:05 जातात. आज बुधवार, ही असा लाईव्ह फोन इन अस्तुरी.

0: तांणी 1 लाखा परसूय चड लोकांक ट्रिटमेंट दिल्लो आसा. एकाच क्लिनिकान वेगवेगळ्यो सुविधा ते लोकांक उपलब्ध करून दितात. लोकांकडे उलोवपाची आपली एक शैली आणि काम करपाची एक पद्धत आणि आपलो ट्रिटमेंट करपाची एक पद्धत हाका लागून तांणी थोड्याच वेळात लोकप्रियता मेळयल्या. दोतोर परतून एकदां तुमकां येवकार आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलांतल्यान हांगा आयले देखून धन्यवाद. दोतोर, म्हजो पयलो प्रश्न, तुम्ही डेंटिस्ट कशे जाले, म्हणजे ह्या मळार तुम्ही कित्याक पावले?
1: सो हो प्रश्न म्हाका खूब लोकांनी पयलीं विचारलेलो आसा आणि म्हजें मेन हांकां उत्तर हेच की म्हजो मेन इन्स्पिरेशन म्हजो पप्पा, म्हजो बापूय, जो ऑल्सो डेंटिस्ट, आणि तांकां हांव भुरगेपणांतल्यान पळयत आयिल्लो आसा. ते पेशंटांक कशे ट्रीट करताले आणि सदांच पेशंट जेन्ना ट्रिटमेंट जावन भायर येवन खुशयेन भायर येताले तेन्नाच्यान हांव म्हाका हे आवडपाक लागिल्ले आणि म्हाका तेन्नाच्यान सदांच डेंटिस्ट्री ह्या विशयाचेर सदांच म्हाका आवड आशिल्ली.
0: सो तुमच्या बाबा कडल्यान तुम्ही इन्स्पिरेशन घेतले?
1: येस.
0: दोतोर, आणि आयचो विषय म्हणजे मॉडर्न लायफस्टाईल आणि ओरल हेल्थ अर्थात आधुनिक जीणशैली आणि तोंडाची भलायकी, हो विषय तुम्ही कित्याक निवडलो?
1: आजकालच्या आमच्या बिझी शेड्युलान आणि फास्ट गोईंग लायफान हो विषय खूप इम्पॉर्टंट आणि म्हाका असे दिसता की आम्ही आजकाल ह्या कामांनी आम्ही इतले बिझी उरता की स्वतःचेर आम्ही लक्ष दिवपाक पावना आणि स्पेशली आमच्या दाताचे केअर घेऊपाक आम्ही पावत ना. ज्या म्हणसर आमका दातांत दुख येना ऑर असे किती, आम्ही आमच्या आरोग्याचे तितलेच केअर घेऊक जाय जितले आम्ही बाकीच्या लायफस्टाईलाचे पळयता.
0: दोतोर, आता तुमच्याच विषयात धरून हांव पहिलोच प्रश्न विचारतां जो कितल्याशाच म्हज्या आईकुप्यांच्या मनान आयला आसतलो. आधुनिक आहार म्हणजे आयचे आधुनिक आहार म्हणजे आमचे जंक फूड हे सगळ्यात पहिली येता. आम्ही ताज्या विषयी उलयना, पण हांव तुमकां विचारता की आधुनिक आहार तोंडाच्या भलायकेचेर म्हणजे दातांचेर डायरेक्ट कसो परिणाम करता?
1: सो आमचे आता चडशा घरांनी सगळीच आता भायर कामाक वता आणि घरा येतासर लेट जाता. सो तांकां कोणाक घरचे जेवण करपाक ऑर असे करपाक टायम मेळना. सो चडशा लोकांचे आमचे भायले खावपूच जाता आणि ज्याका आम्ही प्रोसेस्ड फूड म्हणतात, स्पेशली मैदा ऑर ब्रेड. आणि हे हाचो परिणाम आमच्या दातार खूप वाईट परिणाम जाता. सो आमच्या बिझी शेड्युलान आम्ही जेन्ना हे खाता तेन्ना आमचे असे ब्रेड ऑर मैदा दातांनी शिरकता आणि हे शिरकून आम्ही ते दातांचेर परिणाम असा जाता की आमका कॅव्हिटीज जाऊक शकता ऑर भायलो जो आमच्या दातांचा लेयर असता ताका इनॅमल म्हणता ताजेर वाईट परिणाम जाऊन आमका त्रास जाऊक शकता.
0: सो आम्ही जे किती खातात ते आम्ही पौष्टिक खावपाक जाय, सकस आहार घेऊक जाय, नाजाल्यार आमच्या दातांनी कॅव्हिटीज जाता, दात किटता. दोतोर, खूप प्रश्न म्हाका आयिल्ले आसा, तुमच्या आवडीचे गीतूय म्हाका घालपाचे आसा, पूण तुमचो तुमची उत्तर आयकतना म्हाका अशें मनान एक प्रश्न आयलो की दोतोर, खातात आमी सगळेच आतां ब्रेडूय खाऊ, नाजाल्यार एक मनीस आसा सगळे भायले खाता, एक मनीस घरांतलेच खाता, जाल्यार कितें जाता डिफरन्स दोतोर? म्हणजे आतां कॅव्हिटीज भायले खावन जाता किंवां ब्रेड खावन जाता, पूण बाकीचे खाल्यार म्हणजे कितें घोट घेवप हे तुम्ही कितें सांगशात दोतोर?
1: सो आमी खरें सांगपाक वचत जाल्यार कितेंय खाता ताजे मागीर एक बेसीक आमी घोट घेवन मेनटेन केल्ले सदांच बेटर. ब्रश करपाक सदांच पावत ना आनी चडूय तो ब्रश करपूय नासता, बट इवन घरा आमी जर कितेंय खाता रोखडोच घोट घेतिल्लो सदांच बरें पडटा. एक म्हणल्यार तुमच्या तोंड ड्रायूय जायना आनी एवरी टायम जेन्ना तुमी कितेंय खाता तेन्ना ते दातान शिरकता. सो सदांच घोट घेतिल्लो बेटर.
0: दोतोर, आणि एक प्रश्न म्हाका सहज मनान आयलो, दात बी केन्नाय शिनशिणटा बी न्ही? एक्चुली हे दात शिणशिणप म्हणजे कितें दोतोर?
1: सो दात शिणशिणप म्हणल्यार हाका खूब वेगळे वेगळे रिझन्स असूंक शकता.

0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. स्टुडिओत असात आमचे मुखेल सोयरे डॉक्टर शिरीष वल्लभ कामत, डेंटिस्ट, मॉडर्न लाईफस्टाईल आणि ओरल हेल्थ अर्थात आधुनिक जीर्णशैली आणि तोंडाची भलायकी या विषयाचेर आम्ही त्यांच्याकडे संवाद साधतात. आणि तुमच्या सांगातान असा सदाभशेनूच हा चारुशिला. दोतोर, म्हाका न्ही एक प्रश्न आयला. संकेत प्रभुदेसाय करंजाळे तो म्हणटा की ल्हान भुरग्याचे दुधाचे दांत जेन्ना पडपाक पडून तांकां परमनंट दांत येतात तेन्ना ते बरे जावपाक बऱ्या तरेन येवपाक आहारान कितें एडिशनल करपाचें आसता आणि आयिल्ल्या दांतांची जतनाय घेवपाक कशें तांकां त्या भुरग्यांक मोटिवेट करप. संकेत, तुज्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोर सांगात.
1: सो बरो प्रश्न विचारलेलो आसा. आजकाल आमचें कितें जाता की आमी मातशें ऑफ द क्वेश्चन वता. हांव खुबशेदां आमी जेन्ना भुरग्याक सांगता की तूं तर हें करना जाल्यार आपूण तुका दोतोरा कडेन व्हरतलो ऑर दोतोर तुका इंजेक्शन दितलो. सो खुबशेदां आमी तो भंय घालता भुरग्यांनी आनी भुरगीं सदांच भियेता दोतोरा कडेन वचपाक. सो फस्ट म्हजो एडवायस हो की जेन्ना इवन भुरग्याचे मिल्क तीत हो दुधाचे दात जे आमी म्हणटा ते येता तेन्ना आमी सदांच डेंटिस्टा कडेन तांकां एक व्हरपाची संवय करूंकूच जाय. सो ते कम्फर्टेबल जाता की दोतोरा कडेन वचून कांय अशें वायट जावचें ना. आनी जेन्ना पर्मनंट दात जे येवपाचे आसता ते 6 ते 8 वर्सां मदीं येवपाक लागता आनी ताची काळजी घेवप म्हणल्यार अशी की आमी नॉर्मल ब्रशिंग ते जालेच बट एक डेंटिस्ट विजीट एवरी इयर एटलिस्ट एकदां तांकां व्हरूंकूच जाय ताकी कितेंय तर आसा जे चेंजीस जाता ते तुमकां डेंटिस्ट एक्सप्लेन करून तुमकां सांगूंक शकता. बट खुबशेदां अशें जाता की आवय बापूय आतां इतली बिजी उरता की जेन्ना दातांनी कॅविटी दिसता फुडें ऑर दूख जाता तेन्नाच व्हरप जाता. सो म्हजो एडवायस होच की पयलींच व्हरपाक लागत ताकी तुमकां डेंटिस्ट तुमचो सांगूंक शकता.
0: दोतोर, पूण आतां जेन्ना दांत पडले आनी तो येवच्या पयलींच वचप बरोबर काय येता तेन्ना वचप बरोबर? दांत पडलो न्ही दोतोर तेन्नाच डेंटिस्टा कडेन वचप काय नवो दांत येता तेन्ना वचप?
1: ना, मिल्क तूत आसतना सुद्दां डेंटिस्टा कडेन वचप इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज खुबशेदां अशें जाता की मिल्क तुतार तर कितेंय कॅविटी जाल्ली आसा वा तें इन्फेक्शन जाल्लें आसा इट मे बी कॅरी फॉरवर्डेड टू तुमचे पर्मनंट दात ऑल्सो. आनी केन्ना केन्ना आमचे आमी तांकां आमच्या टर्मान ओवर इटेंड डेसिडियस तीथ म्हणटा म्हणल्यार जे मिल्क तूत जे आसता ते केन्ना केन्ना पडना टायमार आनी जे पर्मनंट दात येवपाचे आसता ते वांकडे येवंक शकता. सो हेच तुमकां डेंटिस्टूच तुमकां सांगूंक शकतलो.
0: सो दोतोर, पडलेय जाल्यार दोतोरा कडेन वचप आनी पडले ना जाल्यारूय दोतोरा कडेन वचप हें खूब गरजेचें. संकेत, कॉला खातीर तुका धन्यवाद. दोतोर, म्हाका एक फोन आयिल्लो श्रीनिवास दळवी हांचो. केरी सावन तांणी फोन केल्लो. ते विचारतात की नियमीतपणान दातांची काळजी कशी घेवप. म्हणजे हांव तांचे कडेन उलयल्लें तेन्ना ते तांचें कितें, तो फीट एंड फायन मनीस, पूण तो म्हणटा की आपल्याक आतां म्हणजे जशें आमी वक्ल तपासतात, दोळे तपासतात किंवां आमची शुगर तपासतात तशी दातांची कशी काळजी घेवप.
1: सो जशें हांवें पयलीं म्हणिल्लें आसा आजकाल आमचे इतले बिजी शेड्यूल जाता.

0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही संवाद साधतात. आमचे आयचे मुखेल सोयरे डेंटिस्ट डॉक्टर शिरीश वल्लभ कामत हांच्या लागी मॉडर्न लायफस्टाईल आणि ओरल हेल्थ या विषयाचेर तुमच्या सांगतान आसा हांव चारुशिला. दोतोर, म्हाका दोन प्रश्न न्ही, म्हाका दिसता ते एकाच अर्थाचे आसा. मेर्शे सावन जगदीश सरदेसाय विचारता, वर्क फ्रॉम होम आणि रातच्या उसरा मेरेन काम करपाची आमची लायफस्टाईल, ताचो डायरेक्ट या डेंटल हेल्थाचेर म्हणजे ओरल हेल्थाचेर कितें परिणाम जाता?
1: सो आतां आमी आजकाल वर्क फ्रॉम होम म्हणून हें स्टार्ट जाल्लें आसा, आनी तातूंत कितें जाता की आमी जेन्ना घरा बशिल्ले आसता तेन्ना आमच्या मदीं मदीं खावप खूबदां जाता. पयलीं आमी टू मिल्स ऑर थ्री मिल्स फॉलो करताले, आतां तशें उरुना. आनीक
0: जेन्ना
1: हय मदीं गेले, कितेंय खाले, गेले पियेले, तोंडान उडयले, सो तातूंत कितें जाता की आमी आनी कामान इतले मग्न उरता आमी की वचून घोट घेवपाचें वा ब्रश करपाचें आमच्या लक्षान येना. सो तातूंत परत कीड लागपाचें ऑर दातांनी कितें प्रॉब्लम जावपाचें आनीक शक्यता आसता. सो तातून येस, वर्क फ्रॉम होम खूब जाणांक बरें पडटा, बट
0: ह्या
1: तरेन वायट वायट जाता. करेक्ट.
0: सो साध्या शब्दांनी सांगपाचें म्हणजे खाले की तोंड धुवप, घोट घेवप हे खूप गरजेचे. ही संवय आपणायली जाल्यार आमच्यानी खूप फुडें कितें टाळूंक शकतात. सो जगदीश सरदेसाय मेर्शे सावन

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
1: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: John Gracius ancawa setelah he katara mai kalani ha katara sangat takut IGMG kataran ji ikare bolangat sopta.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो गोयकारा.

0: FM रेनबोवर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना
1: 2 ते 2:30 या वेळेत
2: हा छंद जीवाला लावी पिसे हा
3: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग सदाबहार नाट्य संगीत
0: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना 2 ते 2:30 या वेळेत
1: FM रेनबो
0: संगीताची सप्तरंगी दुनिया.
4: आकाशवाणी पणजी केंद्राची ही आहे FM रेनबो सेवा. सादर करीत आहोत मराठी गीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अजित कडकडे यांनी गायलेल्या या भक्तिगीतानं.

अशा नाव आर जे एल रॉय तुमच्या बरोबर आशिल्ल्या पश्चिमी संगीताची ही कार्यावळ घेऊन इन टॉप गियर. आणि हा आर जे प्रकाश तुमकां या खिणांक माय मोगाचो काळजासान उर्बे फरीत या खिणांक येवकार दिता.

0: तुमकां ऐकपाक मेळटल्यो 7:05 इंग्लिशींतल्यान खबरो, आनी त्या उपरांत 7:10 केंद्र सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान खास कार्यावळ आमी दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत करतात. सात वरां 45 हिंदी फिल्मी गीतां, 7:58 कोंकणींतल्यान मुखेल खबरो, आनी त्या उपरांत बरोबर 8 वरांचेर कातारांची कार्यावळ तुमच्या भेटीक. आठ वरां 30 सदाबहार हिंदी फिल्मी गीतां तुमकां ऐकपाक मेळटली, आनी त्या उपरांत बरोबर 9 वरांचेर प्रायोजीत कार्यावळ पिलर ऑफ फायर. सावन कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो, 9:30 वॉट्स हॉट ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. बरोबर 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, आनी 10:05 पश्चिमी संगीता खातीर फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम. इशाण 11:05 इंग्लिशींतल्यान खबरो, आनी 11:10 द फील गुड आवर. रिश्टानो ही आशिल्ली रुपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरावपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची. रिश्टानो 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता, आणि विविध भारतीची विज्ञापन वितरावणी सेवा ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता.
1: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घरा घरान.
2: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात,
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.

म्युझिकल यॉस मित्रांनो, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 105.4 MHz FM रेनबो सेवेत पेश आहे हा मराठी गीतांचा नजराणा.

श्रोते हो नेहा राजपाल यांच्या स्वरात हे गाणं आपण ऐकलं. मित्रांनो, माणूस बोलून जे सांगू शकत नाही ते त्याचे डोळे सहज व्यक्त करतात. प्रेम, विरह, आठवणी, अपेक्षा किंवा हुरहुर या सर्व भावनांचा आरसा म्हणजे अश्रू असतात. बघ डोळ्याने तू, सुंदर असं हे गाणं आपण ऐकलं नेहा राजपाल यांच्या स्वरात.

श्रोते हो, मराठी गीतांचा हा नजराणा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो सेवेतून आपण ऐकत आहात. अनवट या चित्रपटासाठी विभावरी आपटे जोशी यांचा हा स्वर

कट्यार कारजाट घुसली या नाटकासाठी श्रोते हो वसंतराव देशपांडे यांचा हा भारदस्त स्वर आपण ऐकला पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत या नाट्यगीतासाठी होतं.

हो मित्रांनो, देहदेवाचे मंदिर उदयराज गोडबोले यांचे हे स्वर आपण ऐकले. प्रीतिसंगम या नाटकासाठी हे सुंदर असं गीत होतं. आणि मित्रांनो, याचबरोबर मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.

0: नमस्कार, हांव ऐश्वर्या नायर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्लो प्रशासनान फाल्यां 4 जून 2026 ह्या दिसा सकाळी 11 वरांचेर मडगांवच्या रविंद्र भवनात म्हजे घर येवजणे खाला महाशिबीर आयोजीत केला. ह्या येवजणे खाला केल्ल्या अर्जाचेर बेगीन प्रक्रिया करपा खातीर आनी अर्जदारांक मजत करपा खातीर हे शिबीर आयोजीत केला अशी माहिती जिल्होधिकारी एग्नाक्लिटस हांणी दिली. आदी जारी केल्ल्या वेळापत्रका प्रमाण गोंयभरातल्यो शाळा 6 जून सावन सुरू जातल्यो अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिली. पावसाक कळाव जालो तरी शाळा बेगीन बंद करपाक मान्यताय दिवपाचो पर्याय शिक्षण खात्याकडेन आसा आनी गरज पडल्यार योग्य निर्णय घेतले अशेंय तांणी सांगले. मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आनी पर्यटकां खातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपा खातीर सरकार कटिबद्ध आसा. देवळा वाठारांत येवपी पर्यटकांक जावपी त्रासाची दखल घेवन गरजेच्यो सोयी सुविधा बेगीन उपलब्ध करून दितले अशें आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिले. पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी मंगळारा पर्वरी टाउन स्क्वेअर प्रकल्पाच्या बांदकामाची पळोवणी केली. गोंया खातीर हो एक प्रतिश्ठीत प्रकल्प अशेंय तांणी सांगले. थारायल्ले प्रमाण काम चालू आसा आनी ऑगस्टाच्या 2 सप्तका मेरेन काम पुराय जावपाची शक्यताय आसा अशी माहिती तांणी दिली. भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 3 ते 7 जून ह्या काळा खातीर येलो अलर्ट जारी केला. कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाची शक्यता आसा, देखून लोकांनी सतर्क रावपाचो उलो हवामान खात्यान मारला. प्रसार भारतीचो डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्ज OTT नोव्हेंबर 2024 वर्सा सुरू जाल्ले. 2 वर्सां भितर वेव्ज OTTचेर 1 कोटी परस चड वापरप्यांनी नोंद केल्ली. भारताच्या भौशीक मिडिया आनी देशी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मां खातीर हो एक म्हत्वाचो टप्पो जावन आसा.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. केंद्रीय मंत्रिमंडल ने विमानन ईंधन की कीमतों को स्थिर रखने के लिए तेल विपणन कंपनियों को 10,000 करोड़ रुपए की एकमुश्त बजटीय सहायता देने का निर्णय लिया है. नई दिल्ली में मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि भारतीय विमानन कंपनियों की सहायता के लिए ये आत्मनिर्भर कोष 36 महीने के लिए लागू रहेगा.
2: ATF प्राइस स्टेबिलाईजेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स करंट क्राइसिस के दौरान मिलेगा. इससे हमारे एंटायर एविएशन सेक्टर में करीब 70 लाख से अधिक जो जॉब्स हैं जिनके ऊपर इम्पैक्ट पड़ने

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

पेंटी ट्रेड हस्टानो जिंदगी ना मिलेगी दोबारा या फिल्मातल्यान हे गीत शंकर एहसान लॉय हांचे संगीत ह्या गीता खातीर ऐकले. हस्टानो फुटबॉल हो एक असो खेळ जो पुराय जगाक एकठांय हाडपाची ताक दवरता आनी अशेंच हे फिफा वर्ल्ड कप 2024 रोखडेच सुरू जावपाचे आसा. हस्टानो रिनबो सांज घरा वयन घेता एक ल्हानसोच विसो.

एकल्यो गाणी आतां परत रेनबो सांजकार वयन हांव आर जे प्रकाश तुमकां येवकार दिता. इशानो आयज वर्ल्ड बायसिकल डे. इशानो सायकल हें एक वर्सटायल अशें वाहन, सगळ्यांक परवडपी, अनुकूल, सगळ्यांक फीट दवरपी आनी टिकाऊ येरादारी साधन अशें सायकलीचें खाशेलपण. इशानो सायकलीची प्रतिभा वळखुपा खातीर संयुक्त राष्ट्राच्या सभेन 3 जून हो आंतरराष्ट्रीय संवसारीक सायकल दीस म्हणून जाहीर केल्लो.

रणव अली सेठी आनी जॉनिता गांधी हांचो जोडावाज ह्या गीता खातीर तुमी आयकलो. रेनबो सांज ही कार्यावळ तुमी आयकता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो सेवेंत.

0: रेनबो सांस ही करे हो तुम्हें कदात 105.4 MHz FM रेनबो सीवे दिशानो कायस खिणा भितर एक पकरावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. दिल्लीत मालविया नगरातल्या हॉटेलात लागिल्ल्या उज्यात 21 जाणांक मरण आयला तर कितलेशेच लोक जखमी जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या दुखेस्त घडणुकेचेर दुख्ख परगटा आसतना मरण पाविल्ल्या घरच्यांखातीर नुकसान भरपाय जाहीर केल्या. भारतीय वेंचणूक आयोगान दिल्लीत पत्रकारिता आणि वेंचणूक प्रक्रिया ह्या विशयाचेर 2 दिसांचे आंतरराष्ट्रीय शिबिराचे आयोजन केलां. भारतीय हवाई कंपन्यांक तेको दिवपाच्या हेतान केंद्र सरकारान 10,000 कोटी रुपयांचो ATF किंमत स्थिरताय निधी मंजूर केला. केंद्र सरकारान दिल्लो अरावली दोंगर रांगेची व्याख्या आणि सीमांकन अहवाल समजून घेवपा खातीर सर्वोच्च न्यायालयान उचेल्या पावण्यावेली समिती स्थापन केल्या. केंद्रीय घरमंत्री तशेंच ईशान्य परिषदेचे अध्यक्ष अमित शाह फाल्यां मेघालयातल्या शिलाँग हांगा एनईसीच्या 73व्या अधिवेशनाचे येजमानपण करतले. पश्चिम बंगाल सरकारान अन्नपूर्णा येवजण घोशीत केल्या. हे येवजणे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपया रुजू जातले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

इशानो अंग्रेजी मिडियम या फिल्मातल्यान हे गीत विशाल दादलानी आणि सचिन जिगर हांचो जोड आवाज सचिन जिगर हांचे संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकले. आणि इश्टानो ह्याच बरोबर रेनबो सांज ही कार्यावळ हांगा सोंपता. ह्या कार्यावळींतल्यान निरोप घेता.

म्युझिकली ऑज आकाशवाणी एफ एम रेनबो अष्टनव ऐकपाक दिता सोबीत फिल्मी गितांची ही कार्यावळ. लाल सिंग चड्डा ह्या फिल्मांतल्यान हे गीत, अरजीत सिंग, शिल्पा राव हांचो जोड आवाज, प्रितम हांचे संगीत, अमिताभ भट्टाचार्य हांची शब्दरचना ह्या गीता खातीर.

मित्रांनो, बरोबर 7:50 जातात. हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यवाही तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत. मित्रांनो, मुखावले गीत लकी अली यांचा आवाज सूर या फिल्मा खातीर.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली जो असिस्टंट बरोबर आठवड्या जातात कातारांच्या कार्यवाहीन हे पहिलेच कातार अँटोनेट आणि रॉबिन वाज.
1: हॅलो माय पीपीर मीट
2: नॉरेस बुमो सानेलो आवोय कितू बोर दिसत रे
1: माय डार्लिंग पीपीर मीट.
2: अरे तू इंग्लिश बोलता
1: ऑफ कोर्स

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

चलो, कातारांची कार्यावळ ही संस्था 105 ओ चार मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सेवेत बरोबर 8:13 आणि 12 सेकंद जातात. इष्टनो मुखावेले कातार टोनी वाज गायता इंग्लिश फॅशन.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
3: हॅलो गोयकारा.

म्युझिकली ऑस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानो सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन हा आर जे प्रकाश तुमकां मायभंगाचो येवकार दिता.

हरे रामा हरे कृष्णा या फिर मतलब है गीत लता मंगेशकर किशोर कुमार हंचो आवाज आर डी बर्मन हंचे संगीत आणि आनंद बक्षी हांची उतरा इष्टानो ह्या गीता खातीर आशिल्ली. इष्टानो ही सदाबहार फिल्मी गीतां एका यादीन एका खंयच्या तरी मेमरीन आमकां व्हरोन पावयतात आनी तेन्ना परत ती सगळी याद आमकां परत एकदां येता. सदाबहार फिल्मी गितांचो हो प्रवास तुमी करता 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो सेवेंतल्यान. इश्टानो मुखावयलें गीत सुमन कल्याणपूर हांचो आवाज.

0: ये समा समा समा।
1: हर्षनो ये समा ये समा, और हमें ये कहा लेके जाएगा किसी को कुछ नहीं पता। हर्षनो सरफरोशिया फिल्मत लैन है गीत सुमन कल्याणपुर हंसो आवाज एस मोहिंदर हंचे संगीत ह्या सोबित गीता खातीर तुम्हें कल हर्षनो सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीन थोडोच वेळ आमचे कडेन आसा। आणि हे मुखावेले गीत लता मंगेशकर आशा भोसले हांच्या जोड आवाजातल्या।

हसणो मैचली मैचली आणि हसणो ह्याच प्यार की गलियों में तुम्ही सुद्धा हसत खेळात हसते रहिए मुस्कुराते रहिए आणि हसणो ऐकत राहा 105 4 मेगाहर्ट्झ FM रेनबो म्युझिकली युअर्स. हसणो हा आरजे प्रकाश तुमचं या खिणाक निरोप घेता आणि सदाबहार फिल्मी गीतांची ही कार्यावळ त्या उपरांत सोपतरी हसणो बरोबर 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ तुमकां ऐकपाक भेटली आणि आरजे शुभी त्या खातीर स्टुडिओन आसात. तर हसणो ऐकत रहा 105 4 मेगाहर्ट्झ FM रेनबो म्युझिकली युअर्स.